0: ಈ ಗೀತೆಯೊಂದಿಗೆ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಸವಿಗಾನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಹೇಮಕೂಟದಲ್ಲಿ, 1:30 ಹಾಗೂ 2:40 ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು, ಮತ್ತೆ ಸಂಜೆ 5:30, ರಾತ್ರಿ 7:45 ಹಾಗೆ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಕೇಳಬಹುದು. ಇನ್ನು ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು 11:00 ಫುಲ್ವಾರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ, 3:00 ಮುಂಬೈ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಪ್ರಭಾತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಮುನೀಶ್ ಶರ್ಮಾ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಬ್ರಿಕ್ಸ್ ದೇಶೋ ನೆ ಆತಂಕವಾದ ಔರ್ ಸೈಬರ್ ಖತರೋ ಸಮೇತ ವೈಶ್ವಿಕ ಸುರಕ್ಷಾ ಕಿ ಬಢ್ತಿ ಚುನೌತಿಯೋ ಸೆ ನಿಪಟನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ಸಿ ಸಹಯೋಗ ಕೋ ಔರ್ ಮಜಬೂತ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಆಹ್ವಾನ್ ಕಿಯಾ. ಕತರ್ ಕೆ ಅಮೀರ್ ನೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೋ ಫೋನ್ ಪರ್ ರಾಸ್ ಲಫಾನ್ ಗ್ಯಾಸ್ ಸಂಯಂತ್ರ ದುರ್ಘಟನಾ ಮೇ 12 ಭಾರತೀಯೋ ಕಿ ಮೃತ್ಯು ಪರ್ ದುಃಖ ವ್ಯಕ್ತ ಕಿಯಾ. ಭಾರತ ನೆ ಪಾಕ್ ಅಧಿಕೃತ ಕಶ್ಮೀರ್ ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಪರ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಕಿ ಟಿಪ್ಪಣಿ ಕಿ ಕಡಿ ಆಲೋಚನಾ ಕಿ. ಕಹಾ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಮಾನವಾಧಿಕಾರೋ ಕೆ ಹನನ್ ಸೆ ಧ್ಯಾನ ಭಟಕಾನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ ರಹಾ ಹೈ. ಭಾರತ ಔರ್ ಅಮರಿಕಾ ಕೆ ಬೀಚ್ ಪ್ರಸ್ತಾವಿತ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವ್ಯಾಪಾರ ಸಮಝೌತೆ ಕಿ ಸಮೀಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ನಯಿ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಉಚ್ಚ ಸ್ತರೀಯ ಬೈಠಕ್. ಔರ್ ಫೀಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಮೇ ಪುರ್ತಗಾಲ್ ನೆ ಉಜ್ಬೇಕಿಸ್ತಾನ್ ಕೋ 5-0 ಸೆ ಹರಾಯಾ. ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಔರ್ ಘಾನಾ ಕೆ ಬೀಚ್ ಮ್ಯಾಚ್ ಬಗೈರ್ ಕಿಸಿ ಗೋಲ್ ಕೆ ಬರಾಬರಿ ಪರ್ ಛೂಟಾ. और अब समाचार विस्तार से. ब्रिक्स देशों के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों और वरिष्ठ सुरक्षा अधिकारियों की दिल्ली बैठक में आतंकवाद, साइबर खतरों और वैश्विक सुरक्षा चुनौतियों से निपटने के लिए सहयोग बढ़ाने पर बल दिया गया है. बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल ने की. बैठक में सदस्य देशों ने उभरती सुरक्षा चुनौतियों पर विचार विमर्श किया. विदेश मंत्रालय के अनुसार ऐसे सुरक्षा खतरों पर खास तौर से चर्चा हुई जो अब वैश्विक रूप ले चुके हैं. प्रतिनिधियों ने ऊर्जा, खाद्य सुरक्षा, जलवायु परिवर्तन और आतंकवादी संगठनों द्वारा नई तकनीक के दुरुपयोग पर भी चर्चा की. बैठक में आतंकवाद रोधी तथा सूचना और संचार तकनीक के उपयोग में सुरक्षा संबंधी कार्य समूहों के कार्यों और उनके परिणामों की भी समीक्षा की गई. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों ने हर तरह के आतंकवाद के खिलाफ साझा कार्रवाई की प्रतिबद्धता दोहराई. बैठक के बाद राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी मुलाकात की. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल और रूस के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार सर्गेई शोइगु के बीच नई दिल्ली में ब्रिक्स देशों के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की बैठक के क्रम में द्विपक्षीय वार्ता हुई है. इस वार्ता में दोनों पक्षों ने विभिन्न क्षेत्रों में आपसी सहयोग को मजबूत करने की प्रतिबद्धता दोहराई. श्री डोभाल ने सुरक्षा से जुड़े नए खतरों और चुनौतियों के प्रति जागरूक रहने की आवश्यकता पर बल दिया.
2: We need to be cognizant of the new security threats and challenges.
3: हमें सुरक्षा से जुड़े नए खतरों और चुनौतियों के प्रति जागरूक रहने की आवश्यकता है. गैर पारंपरिक खतरे राष्ट्रीय सीमाओं से आगे निकल चुके हैं और पारंपरिक जवाबी कार्रवाई से निपटने के लिए उन्होंने अपने बचाव के तरीके भी विकसित कर लिए हैं. नई और क्रांतिकारी तकनीकें, आतंकवाद के छिपे हुए रूप और तेजी से डिजिटल होती दुनिया में साइबर खतरे, ये सभी हमारे लिए एक बड़ा खतरा है.
2: They all constitute an important threat.